0: आप हो नारद, आप हो शारद, आप हो से शुक्राशि, आप हो ही आप हो ध्यानी, आप हो ज्ञानी, आप हो योग प्रकाशी। यू आर इज ब्रह्मा, आप विष्णु एंड यू आर कैलाश लिविंग इन द हिमालया इन कैलाश। आप हो नारद, ऑल्सो यू आर द नारद ऋषि,
1: सीता के नारद ऋषि।
0: आप हो शारद एंड आप हो शेष शुक्राशि। शेष शुक्राशि इज वेयर दैट वेरी स्नेक वेरी बिग अंडर द ओशन एंड देयर वेयर Vishnu is residing.
1: Sesukras je ten velký had pod oceánem a tam žije Vishnu.
0: Ses. And ses means also what remains after all, but still there remains.
1: A ses je také to, co potom všem zůstane.
0: Apoho dhyani, apoho gyani, apoho yog prakasi. Apoho dhyani, o Mahaprabhuji.
1: O Mahaprabhuji.
0: Aap hi dhyani, you have meditation, you know that, O Devpuriji.
1: Máš meditaci, znáš to, O Devpuriji.
0: Aap ho gyani, you are the knowledge.
1: Jsi poznání.
0: Aap ho yog prakasha, and you are the light of the yogas.
1: Jsi světlo yug.
0: Mahaprabhuji is saying to Devpurijis.
1: To říká Mahaprabhuji Devpurijim.
0: आप हो ध्यानी, आप हो ज्ञानी, आप हो योग प्रकाशी, आप हो देव सब देवी, आप हो सूर्य प्रकाशी। यू आर ऑल्सो माई लॉर्ड, यू आर द शक्ति,
1: मुई पाने से तके शक्ति,
0: एंड यू आर ऑल्सो भक्ति,
1: भक्ति
0: देवी।
1: Bhakti-devi.
0: Aap hi Surya Prakash. O Devpuriji, you are the Surya, the sun Prakash.
1: O Devpuriji, ty jsi také slunce.
0: Aap ho Vedon ke Gyata, aap ho Bhakt Urvasi. Aap ho Vedon ke Gyata, O Mahaprabhuji, you know the Vedas, you know the Vedas.
1: O Mahaprabhuji, ty znáš Vedy.
0: Aap ho Bhakt Urvasi, and all the Bhaktas are in our heart.
1: A všichni Bhaktové jsou v našich srdcích.
0: Aap ho Vedon ke Gyata, aap ho Bhakt Urvasi. Aap ho Shant Naam ke Data, aap ho Sat Naam ke Data, O Gurudev. You are the Sat, the truth.
1: O Gurudeva, ty jsi pravda.
0: Now, so from that truth name, you are the Data, O God.
1: Té pravdy ty jsi.
0: Aap ho Bhakt Urvasi, and you are Gurudev in our heart.
1: A Gurudeva jsi v našem srdci.
0: Urvasi is the heart.
1: Urvasi je srdce.
0: Aap ho Vedon ke Gyata, you are knower of the Vedas.
1: Znáš Vedy.
0: Aap ho Bhakt Urvasi. Aap ho Sat Naam ke Data, and you are the name of the God. Everything you are giving us.
1: A jsi jméno Boží a všechno nám dáváš.
0: Sat Naam ke Data. Sat means the truth.
1: Sat je pravda.
0: Aap ho nij svarup ke gyata, and you are that of the gyata, the knowledge knower.
1: I see znalec.
0: You are the form of the knowledge gyata.
1: Jsi podobou poznání.
0: Namo om namo.